कोय पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान पंचे सोहे दर राजान पंचा का गुर एक ध्यान।

आनंद गुरु ते जाणिया आनंद सदा गुर ते कृपा करे प्यारिया, जाणिया आनंद आनंद सदा गुर ते कृपा करे प्यारिया, कर कृपा कलिब कटे